ताकत धुमी ताकत ताली ताकत जमी ताकत झाला आमचं ताकत झगी ताकत आधी घेणे तू ताकत नाक ताकत झुमी ताकत नाक नाक झुमी ताकत नाक नाक झुमी ताकत नाक नाक जम तारी ता जग तारी ता जन जाने को खुदारी दाबू तारी घेणे ताली तारी ता जग तारी ता जन जाने को खुदारी दाबू तारी घेणे जम तारी